कर्मं नमस्तं धर्मं नमस्तं नामं नमस्तं तामं नमस्तं दीते नमस्तं पीते नमस्तं बाहे नमस्तं टाहे नमस्तं नीले नमस्तं नादे नमस्तं छेदे नमस्तं गादे नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे नमस्तं उदारे नमस्तं अपारे नमस्तं सोए कह नमस्तं अनेक कह नमस्तं भूते नमस्तं जूपे नमस्तं निर्कर्मे नमस्तं निर्परमे नमस्तं निर्देशे नमस्तं निर्पेशे

परम तत्ंग अतत्ंग स्वरूपे नमो योग योगे नमो ज्ञान ज्ञाने नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने नमो युद्ध युद्धे नमो ज्ञान ज्ञाने नमो भोज भोजे नमो पान पाने नमो कलह कर्ता नमो सांत रूपे नमो इंद्र इंद्रे अनादं विपुते